सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर 21 आषाढ शके 1948 म्हणजेच 12 जुलै 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
2: मैं झुक गया आसमान इस फिल्म का गाना. गीतकार हैं हसरत जयपुरी और संगीतकार हैं शंकर जयकिशन.

गीतगंगा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सुरुवातीचं गीत ऐकूया चिमणी पाखरं या चित्रपटातून. स्वर आशा भोसले यांचा, शब्दरचना ग.दि. माडगुळकर यांची, संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत स्वप्न तारकांचे या अल्बममधील गीत. स्वर होता भीमराव पांचाळे यांचा, इलाही आमदार यांची गीतरचना होती. यानंतर ऐकूया निशिगंधा या अल्बममधील साधना सरगम यांच्या स्वरातील गीत, हर्षित अभिराज यांचं संगीत.

मराठा गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, गीतगंगा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाईसाहेब या चित्रपटातून सुरेश वाडकर यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार राम कदम.

0: युग आल बाबा कलियुग आल, कलियुग आल बाबा कलियुग आल।
1: श्रोते हो, यानंतर ऐकूया अरुण दाते यांना, गीतरचना मनोहर सांबरे यांची, संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी।

श्रोते हो, याबरोबरच गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचंही निवेदन आहे का? सोमवार दिनांक 13 जुलै 2026 म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोते थेट या कार्यक्रमात प्रश्न विचारू शकतात डॉक्टर्सला. त्यासाठी फोन नंबर्स आहेत 6940067, 6940067, 2560101, 2560101 आणि 2529266, 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. FM बँड 14.6 MHz पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. हमारा अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से चित्रलोक कुछ ही पलों में.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया। बेचा नहीं, बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
4: लाइन लेंडर एक आरबीआई मान्यता प्राप्त एनबीएफसी है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-03-07-307। विजिट अस लकतगंज नागपुर।
5: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो।
6: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू

0: इस गाने के साथ ही आज का चित्रलोक कार्यक्रम संपन्न हुआ। अपने दोस्त राजेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं ही विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 9:30 होत आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर। कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर। आज या कार्यक्रमात दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी या विषयावर मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मेंदिरत्ता। प्रतीक्षा करा कार्यक्रमाची।
2: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर।
3: श्रोते हो नमस्कार। मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, 15 जुलै हा सर्वत्र जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय आणि त्या दिवसाच्या अनुषंगाने आज आपण बातचीत करणार आहोत दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी या विषयावर। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर सिद्धार्थ मेंदिरत्ता। नमस्कार डॉक्टर।
4: नमस्कार
3: डॉक्टर। 15 जुलै हा सर्वत्र वर्ल्ड प्लास्टिक सर्जरी डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे, तर यावर्षीची थीम काय आहे?
4: यावर्षीची थीम आहे इनोव्हेशन सेफ्टी अँड होलिस्टिक हिलिंग। इनोव्हेशन इज समथिंग दॅट हॅज ब्रॉट आवर ब्रांच फॉरवर्ड। ड्रेसिंग्स मध्ये खूप सारे इनोव्हेशन आलेले आहेत, टेक्नॉलॉजी मध्ये आहे, मायक्रोस्कोप्स आहे, आता आम्ही रोबोटिक कडे चाललो आहेत। सो ऑल दीज थिंग्स हॅव मेड आवर लाईव्ह एज वेल एज पेशंट्स लाईव्ह बेटर। घाव लवकर भरत आहे, चांगले भरत आहे, सो दिस इज समथिंग दॅट वी नीड टू फोकस मोर ऑन। अँड सेफ्टी एज वी डिस्कस्ड, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी इज सेफ्टी ऑफ द पेशंट, सो वी नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन सेफ्टी। अँड द थर्ड पार्ट इज होलिस्टिक हिलिंग। फक्त घाव भरणे, पेशंटला बरं करणे हे आमचा उद्देश नाही आहे, बट इट शुड बी अ होलिस्टिक हिलिंग। पेशंट परत गेला पाहिजे असं समजून की ही कॅन डू एव्हरीथिंग दॅट ही वॉन्ट्स टू।
3: डॉक्टर, आता प्लास्टिक सर्जरी दैनंदिन जीवनात कशी काय इम्प्लिमेंट होते त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। हे जाणून घेत असताना प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय हा सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, तर काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
4: सगळ्यात पहिला आणि खूप छान प्रश्न आहे। सर्वसामान्य लोकांना वाटतं की प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त चेहरा सुंदर करणे किंवा नाकाचा आकार बदलणे, पण प्रत्यक्षात ही शाखा खूप व्यापक आहे। प्लास्टिक सर्जरी म्हणजे शरीराचा एखादा भाग दुखापत, आजार, जन्मजात दोष किंवा कर्करोगमुळे खराब झालेला असेल तर त्याची रचना आणि कार्यक्षमता पुन्हा शक्य तितके पूर्ण करण्याची शस्त्रक्रिया असतो। तर या शाखेमध्ये अनेक प्रकारचे उपचार येतात, उदाहरणार्थ भाजलेल्या रुग्णावर उपचार येतात, रस्ते अपघातानंतर चेहरा, हात किंवा पायाची पुनर्बांधणी, हाताच्या दुखापती आणि तुटलेले बोट पुन्हा जोडणे याला पण मायक्रो सर्जरी पण म्हणतात, आणि जन्मजात दोष असतो जसे ओठव टाळू फाटते, जादा बोट किंवा चिकटलेली बोटे असतात त्याची सर्जरी पण आपण करतो, मधुमेहामुळे न भरून येणारे जखमे असतात त्याच्यावर उपचार लागतात।

0: ट्रीटमेंट असतो. सगळ्यांना माहित आहे कर्करोगानंतर स्तन चेहरा किंवा इतर अवयवांची पुनर्बांधणी प्लास्टिक सर्जन करतात. स्कार्स असतात जुन्या व्रणांचे उपचार ते पण आपण करतो. त्वचेचं प्रत्यारोपण स्किन ग्राफ्टिंग मोस्ट कॉमनली डन सर्जरीज असतात. फ्लॅप सर्जरीज असतात त्याच्यात चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील गाठी काढल्यानंतरची पुनर्बांधणी ते पण आम्ही करू शकतो. तसेच सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया जसे नाकाची शस्त्रक्रिया चेहऱ्यावरची शस्त्रक्रिया लायपोसक्शन टमी टक इत्यादी ही फक्त सौंदर्य वाढवण्याची सर्जरी नाहीत आहे जीवनाची पुनर्बांधणी करणारी शस्त्रक्रिया आहे असं मला वाटतं.
1: तर प्लास्टिक सर्जरी इतक्या सगळ्या क्षेत्रात व्यापक रूप घेते असं म्हणायला हरकत नाही. प्लास्टिक सर्जरीमध्ये नेमकं काय करण्यात येत असतं?
0: सो बेसिकली जर आपण टेक्निकॅलिटीज डिस्कस केली तर त्याच्यात आपल्याला हे माहीत पडेल की असं एखादं उदाहरण आपण घेतलं की एक माणसाच्या बॉडीवर चाय सांडली गेली चहा गरम होती किंवा कोणाला शेतामध्ये काम करताना त्यांचं बोट त्याच्यात आलं मशीनमध्ये आला आणि कापला गेला हे सगळे लोकांना प्लास्टिक सर्जनची गरज पडेल आणि ते सर्जरीज असतात ते वेगवेगळी असतात. समजा आपण चहा बद्दल जर बोलत असेल आणि भाजलेला माणूस असेल तर त्याची इनिशियल ट्रीटमेंट करावी किती पर्सेंट जडलेला माणूस आहे कसं त्याचं व्हायटल्स कसे आहेत त्याला ऍडमिशन लागेल किंवा त्याला पट्टी लागेल ते आपल्याला डे बाय डे बघावं लागतात आणि त्याच्यात वेगवेगळे प्रोसिजर्स असतात जसं की स्किन ग्राफ्टिंग असतात बेसिक प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर मग कधी कधी असं असतो की व्हायटल स्ट्रक्चर्स जसं की काही बोन एक्सपोज असेल किंवा काही नर्व्ह किंवा व्हायटल स्ट्रक्चर अजून दिसत असेल तर त्याच्यावर आपल्याला स्किन ग्राफ्टिंग करता येणार नाही. त्यासाठी मग आपल्याला

0: असतो की व्हायटल स्ट्रक्चर्स, जसं की काही बोन एक्सपोज असेल किंवा काही नर्व किंवा व्हायटल स्ट्रक्चर अजून दिसत असेल, तर त्याच्यावर आपल्याला स्किन ग्राफ्टिंग करता येणार नाही. त्यासाठी मग आपल्याला फ्लॅप सर्जरी लागतात. त्याच्यात आपण मसल किंवा सॉफ्ट टिश्यू सोबत त्याला रिकन्स्ट्रक्शन करतो, जसं की आपण कॅन्सर नंतर करतो. याच्या नंतर मग असे रिप्लांट्स असतात, म्हणजे बोट जर कापलेलं असेल आणि बोट आपण त्यांनी आणलं आहे तर आम्ही बोट त्याला जर शक्य असेल तर पुन्हा जोडता येईल त्याला. इट हॅज गॉट व्हेरियस डायमेन्शन्स द सेम ब्रांच.
1: आता आपण सांगितलं की कशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी करण्यात येते. डॉक्टर, आपण म्हणालात की बर्न्स असेल किंवा हातपायाची पुनर्बांधणी करायची असेल, बोट तुटलं असेल, अशा वेगवेगळ्या केसेस असतात, तर आपण एक एक कव्हर करूयात. सगळ्यात आधी तर बर्न्स मध्ये कशी काय प्लास्टिक सर्जरी करण्यात येते?
0: सो बेसिकली जर आपण जुन्या टाइमचं ऐकलं तर जुन्या काळापासून बर्न्सचं ट्रीटमेंट आयडियली इट बिकेम स्पेसिफिक फॉर प्लास्टिक सर्जन्स. जिल्हा रुग्णातील वैद्यकीय रुग्णातील असे पेशंट्स रोज येतात जे भाजलेले असतात, त्यांची पर्सेंटेज वेगळी असतो. आम्ही कॅल्क्युलेट करतो जेवढा भाग जडला आहे त्याप्रमाणे पेशंट 10% 20% 30% 40% कोणत्याही कारण असो, केमिकल बर्न्स असो, थर्मल बर्न्स असो किंवा हॉट वॉटर बर्न्स असो, पण वी हॅव टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज आणि ट्रीटमेंट त्वरित सुरू करावं लागतं. पेशंट जर जास्त जडलेलं असेल तर त्याला आयव्ही फ्लुइड्स आणि बाकीचे ड्रग्ज पण लागतील, अँटीबायोटिक्स लागतील, त्याला रेग्युलर ब्लड टेस्ट लागतील आणि डेफिनेटली पेशंटच्या बाकीच्या कंडिशन्स बघून त्याला आयसीयू लागतील की वॉर्ड लागतील ते आपल्याला बघावं लागेल. देन डे बाय डे आम्ही पेशंटला बघतो, त्याची ड्रेसिंग करतो आणि मग जसा घाव असतो कसं निर्माण होत आहे, कसं इम्प्रूव्हमेंट होत आहे, आपोआप भरत आहे कोणता घाव, कोणता बर्न्स डीप आहे. जर समजा बर्न्स डीप असले तर ते डीप भागला आपल्याला काढावं लागतं. त्याच्यानंतर जे दुःख निर्माण होतो त्याला आपल्याला मग अप्रोप्रिएट रिकन्स्ट्रक्शन जसं आपण आधी डिस्कस केलं ते करावं लागतं. सो इट इज अ लॉंग जर्नी फॉर अ पेशंट हू इज इन बर्न्स, बट बेटर मॅनेज बाय आयसीयू टीम एज वेल एज प्लास्टिक सर्जरी टीम.
1: बर्न्स मध्ये कधी प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, म्हणजे पेशंट आलाय आणि लगेच डिसिजन घेण्यात येतं की थोडं बरं झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरी करण्यात येते?
0: याचे दोन पैलू आहेत. पहिला पैलू असा असतो की जेव्हा जास्त जडलेला पेशंट असतो तेव्हा कधी कधी असं असतो, समजा हाताचा किंवा पायाचा बर्न्स आहे तर ते बर्न्स जर जास्त असेल तर कधी कधी जास्त जडल्यामुळे तो एक कंपार्टमेंट सिंड्रोम आम्ही म्हणतात, ज्याच्यात की एवढा सूजन येते पायावर की त्याच्या समोर रक्तप्रवाह बंद होऊन जाते. तो कधी कधी ते आपल्याला रिलीज करण्यासाठी त्याला रिलीजिंग इन्सेशन्स किंवा त्याला आपण फेशोटोमी म्हणतात ते करावे लागतात. इनिशियली दिस इज द ओनली थिंग दॅट माईट बी रिक्वायर्ड इमिडिएटली विदिन द फर्स्ट डे. त्याच्या विपरीत जे बाकीची सगळी गोष्ट आहे, पेशंट बर्न्स मध्ये आहे काय, तर सगळ्यात आपल्याला इनिशियली अप्रोप्रिएट इनिशियल बघावं लागतात की किती जडलेलं आहे आणि प्रॉपर ड्रेसिंग करून पेशंटला स्टेबल करावं लागतं. युजली सर्जरीसाठी डिसिजन आम्ही अराउंड डे 9 और डे 10 घेतात. त्याच्यात जेवढा भाग जडलेला आहे तो आपल्याला करेक्ट माहीत पडतो आणि जेवढा भाग ठीक होत आहे त्याच्यात डिमार्केशन येतात. सो वी कॅन डिसाईड किती आपल्याला भाग आहे जे जडलेल्यामुळे आपल्याला काढायचा आहे, कुठे आहे ते भाग, त्याच्यावर आपला डिस्कशन असतो की मग ते काढल्यानंतर त्याच्यात आपल्याला रिकन्स्ट्रक्शन कसं करता येईल.
1: डॉक्टर, आता बरेचदा असं म्हटलं जातं बर्न्स मध्ये की इतके पर्सेंट जळलं आहे तर ते घातक असतं किंवा वाचण्याचे चान्सेस कमी असतात, तर सर्जरी मध्ये पण असं काही डिसिजन असतं का की इतके पर्सेंट जर जळलेलं असेल तर सर्जरीचं डिसिजन घेण्यात येत नाही प्लास्टिक सर्जरीचं?
0: इन जनरल, जनरल कंडिशन पेशंटची जर नसेल आपल्याला सर्जरी करण्यासारखी, जसं की त्याचे व्हायटल्स ठीक नाही आहे किंवा त्याला बीपी साठी अजून इंजेक्शन लागत आहे, आयव्ही फ्लुइड सुरू आहे, त्याला आयनोट्रोप्स म्हणतात ज्याला आपण ते सुरू आहेत, किंवा त्याचे असे व्हायटल ऑर्गन्स रडलेले, कधी कधी पेशंट्सचा स्मोक बर्न्स असतात, जसं तो बाहेरून तुम्हाला जास्त स्मोक बर्न्सचा हे प्रभाव दिसणार नाही पण आतून असा होऊ शकतं की त्याचे लंग्स जास्त डॅमेज असेल. सो फॉर हिम इव्हन अ स्मॉल सर्जरी, बाहेरून जर 1% 2% बर्न असेल पण स्मोकमुळे जर त्याची लंग्स बरोबर काम करत नाही आहे, सो इव्हन दॅट सर्जरी फॉर हिम बिकम्स डेंजरस. सो पेशंटची कंडिशन कशी आहे त्यावर अवलंबून असतात की आपण पेशंटला सेफली ऑपरेट करू शकतो की नाही. वी युजली टेक दिस डिसिजन पेशंट बाय पेशंट आणि पेशंटला स्टेबल करणं ही आमचा फर्स्ट उद्देश असतो. आमचा असं एक हे आहे, वर्बटिम आहे की लाईफ ओव्हर लिंब. समजा आपल्याला हातापायाचा काही प्रॉब्लेम आहे, ते ऍक्सिडेंट असो बर्न्स असो आणि जीवाचा धोका आहे, तो आम्ही जीवाला पहिले महत्व देणार, हातापायाला मग नंतर एकदा पेशंट स्टेबल झाल्यावरच आपण त्याच्यावर उपचार करणार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आता बर्न्सची जेव्हा केस असते तेव्हा याच्यावर उपचार करण्यात येतात हा शब्द आपण वापरला, तर उपचार हा किती दिवसांचा असतो, म्हणजे कंटिन्युअस ट्रीटमेंट असते की एकदा झाले की झालं?
0: युजली इट इज अ कंटिन्युअस ट्रीटमेंट. पेशंटला हॉस्पिटलायझेशन लागेल की नाही ती फर्स्ट गोष्ट आहे. लहान बाळ आहे, मोठा माणूस आहे की ओव्हर एजेड पर्सन आहे, 60+ पेशंट आहे, त्याला अजून शुगर आहे, बीपी आहे, अजून काही दुसरी बिमारी आहे आणि कुठे

0: जडलेला आहे, किती पर्सेंट जडलेला आहे, त्याच्यावर हे आहे की तो हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहणार. युजली इफ बर्न्स जर 20-25% वर असेल, युजली 20% आणि लहान बाळांमध्ये 10%, त्याच्यावर पेशंटला ऍडमिशन लागतो आणि डेली मॉनिटरिंग लागतो. लेस दॅन 10% बर्न्स इन किड्स अँड मे बी यु नो अराउंड 10-15% ऑर 20% बर्न्स जर यंग मेल ऑर यंग फिमेल असेल तर ते ओपीडी बेसिसवर किंवा घरी जाऊन मॅनेज करता येईल. पण बहुतेक पेशंट्सला युजली दे आर नॉट एबल टू टेक केअर ऑफ देमसेल्स ॲट होम. तो आम्ही ऍडवाइस करतो की इनिशियली 2-3 days तुम्ही ऍडमिट व्हा. वी विल गिव्ह यू गुड पेन किलर्स, गुड अँटीबायोटिक्स. आम्ही तुम्हाला सगळं समजून सांगतो आणि आम्हाला पण माहित पडेल की तुमची क्षमता आहे का घरी पट्टी करण्याची, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का जे करून देऊ शकते. देन वी टेक अ डिसिजन.
1: डॉक्टर, सेकंड केस आपण म्हणालो होतो की बोट जरी तुटलं तरी प्लास्टिक सर्जरीने ते जोडता येतं, तर हे कसं काय शक्य होतं?
0: मायक्रोसर्जरी नावाचं जे ऍडव्हान्समेंट आलंय त्याच्यात आम्ही एकदम लहान टाके मायक्रोस्कोपमध्ये बघून 40x झूम करून आम्ही ते रिकन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करतो. 10x to 40x. बोटाची पोझिशन कशी आहे, क्रश इंजरी युजली जेव्हा असतो तेव्हा हे शक्य नसतो, पण क्लिअर कट वुंड्स असतात, मशीनमध्ये आलेला हात किंवा डायरेक्ट कटलेला बोट हात आम्हाला परत जोडता येते. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली आहे, तुम्ही हँड ट्रान्सप्लांट बद्दल ऐकलं असेल, जसं किडनी ट्रान्सप्लांट असतो, आता ज्या पेशंट्सचे हात कापलेले गेले आहेत जुने पण, त्यांना पण जर शक्य असेल आणि त्यांची कंडिशन असेल तर आम्ही त्याला हँड ट्रान्सप्लांट करू शकतो. सो आय थिंक रिप्लांटेशन इज समथिंग विच इज स्पेसिफिक फॉर प्लास्टिक सर्जन्स. आणि आमची ही क्षमता असतो की जर बरोबर वेळेवर पेशंट आला आहे आणि ते टाइम फ्रेम मध्ये पेशंट आहे आणि बोटाची कंडिशन चांगली आहे, तर आम्ही त्याला परत लावण्याचा प्रयत्न करू शकतो.
1: हा, याचा काही कालावधी ठरलेला असतो का की इतक्या वेळामध्येच हा पेशंट ते बोट घेऊन यायला हवा?
0: डिपेंड्स ऑन पार्ट ऑफ इंजरी. जेवढा लहान भाग असतो त्याला जास्त वेळ आपण ठेवू शकतो. समजा एक बोट असला तर युजली बोट 8-9 तास झाले तरीही आपल्याला जोडता येईल. पण जर हात गेला किंवा फोरआर्म मधून कट झालेला आहे तर ते टाइम कालावधी मग कमी होऊन जाते, मग बिकॉज द टिश्यूज इन्वॉल्ड आर मोर, मसल्स जास्त आहे त्याच्यात, सॉफ्ट टिश्यू जास्त आहे, तर त्याला अजून लवकर आणावं लागेल.
1: डॉक्टर, आपण सायमल्टेनियसली बोटासोबत म्हणाला होतात की हात आणि पायाची पुनर्बांधणी करण्यात येते, तर ही पुनर्बांधणी म्हणजे नेमकं काय असतं?
0: ऍक्सिडेंटचे पेशंट असतात ज्यांना क्रश इंजरी असतो, त्यांना कधी कधी कट लागलेला असतो, डिफरंट टाईप्स ऑफ इंजरीज असतात, तर त्याच्यात ऑर्थोपेडिक सर्जनची जर गरज असेल तर विथ द ऑर्थोपेडिक टीम आम्ही ते सर्जरी करतो. त्याच्यात स्टेजेस पण होऊ शकतात आणि द प्रिन्सिपल जे आपण डिस्कस केलं होतं आधी तेच सेम प्रिन्सिपल राहणार आहे की घाव कसा आहे, त्याच्यात काय काय तुटलेलं आहे, समजा नस तुटलेली आहे, रक्तांची नस आहे, नर्व्स आहेत, ते सगळे आपल्याला पुन्हा जोडावे लागतात, किंवा टेंडन्स असतात त्याच्यात. सो आमच्याकडे मॅक्सिमम टाइम्स जे मोस्ट कॉमनली इंजरी येतात ते फोरआर्म्सची इंजरी असतात, ज्यात हार्ट कटलेला असतो आणि सगळे टेंडन्स जे मूव्ह करणारे आपले सगळे ते कापलेले गेले असतात. तर वी हॅव टू रिकन्स्ट्रक्ट एव्हरीथिंग 1 by 1. नर्व्स जोडावं लागतात, आर्टरीजचा रिकन्स्ट्रक्शन असतो, हड्डी पुन्हा आपण प्लेटिंग करतो किंवा रॉड टाकतो, त्याच्यावर मग सॉफ्ट टिश्यू असतो जे आपली स्किन असतो. आता जसं आम्ही आधी विचारलं होतं की कोणती सर्जरी करायची ते आपण कसं ठरवतात, ते व्हॉट इज द टिश्यू दॅट वी सी. बोन जर एक्सपोज असेल तर त्याच्यावर फ्लॅप लागेल, जर सॉफ्ट टिश्यू असेल, घाव लाल असेल, तर त्याच्यावर आपल्याला स्किन ग्राफ्टिंग करता येईल. सो वी डिसाइड अकॉर्डिंगली.
1: आता यासोबत मधुमेहाच्या जखमा हा देखील एक उल्लेख करण्यात आला होता, तर डायबिटीजमध्ये जखमा झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरीचा कसा काय उपयोग असतो त्यात?
0: न भरणारे जखम जे असतात ज्याला आपण क्रोनिक वुंड्स असतात, त्याच्यात प्लास्टिक सर्जरीचा योगदान असतो. डायबिटीज ज्यांना असतात त्यांना बेसिकली एक अजून एक प्रमाण असतो ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतात. सो न्यूरोपॅथीमध्ये पायाचे जे सेन्सेस असतात ते कमी होऊन जातात, म्हणून डायबिटिक पेशंट्सला आपल्या पायांची जास्त केअर घ्यावी असं आम्ही सांगतो. सो व्हॉट हॅपन्स इज की जेव्हा पेशंटला घाव असतो, डायबिटिक पेशंट असतो, त्याला परत परत वी कॉल इट ऍज अ प्रेशर सोर जे असतात ते बेसिकली पेशंटला माहीतच नाही पडत की त्यांच्या पायाला घाव झालेला आहे आणि त्यांना पेन पण होत नाही डायबिटिक फूटमध्ये, त्यांच्या हॉस्पिटल येण्याची शक्यता कमी होऊन जाते. मग नंतर ते वाढतात आणि प्रॉपर केअर न घेतल्याने आम्हाला कधी कधी अम्प्युटेशन पण करावं लागतात. सो या अल्सर्सची ग्रेडिंग असतो, Grade 1, Grade 2, Grade 3 अकॉर्डिंग टू इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे बोन पर्यंत जर अल्सर गेलेला आहे, बोन पण खराब झाली आहे, तर तो Grade 4 झाला. तो त्याच्यात आपल्याला मग जास्त काळजी घ्यावी लागतात आणि वी हॅव टू इमिडिएटली गो टू द हॉस्पिटल बिकॉज ते बोन सर्व्हाइव्ह होणार आहे की नाही ते आम्हाला आधी बघावं लागेल. सो माय ऍडवाइस इज जेव्हा तुम्हाला इनिशियली स्टार्ट होतात, ब्लिस्टर्स येतात, स्कार स्टार्ट होतात, Grade 1 मध्ये तुम्हाला डॉक्टरकडे जावं, व्हॉट वी डू इज बेसिकली वी हॅव अ प्रोटोकॉल. आम्ही प्रोटोकॉल कसा वापरतो, पेशंटला फूट केअर सांगतो कसं करायचं, पेशंटचे फुटवेअर जे आहे ते बदलतात आम्ही. वी हॅव ऑफ लोडिंग फुटवेअर्स. सपोज पेशंटला समोरच्या भागाला अल्सर झालेला आहे, आम्ही असे जूते बनवून देतात किंवा चप्पल बनवून देतात जे पाय खाली टेकताना समोरचा भाग खाली

0: होत नाही. सो इट ऑफलोड्स, दॅट इज नोन ॲज फिजिकल ऑफलोडिंग. त्याच्यानंतर जर समजा त्याच्यानेही पेशंटला फरक पडत नाही आहे, तो द न्यू दिस थिंग दॅट हॅज कम अप इन द लास्ट 5-6 years इज सर्जिकल ऑफलोडिंग, ज्यामध्ये आम्ही पेशंट्सच्या बोन्स जे खाली हिट होत आहे ज्याच्यामुळे घाव भरत नाही आहे, वरून ऑपरेशन करून त्या बोनचा पार्ट आम्ही काढून देतो. सो इव्हन इफ ही कीप्स द फूट डाऊन, द प्रेशर इज रिलीज्ड आणि तो घाव भरतो. बाकी नेक्स्ट थिंग अगेन द सेम थिंग, घावाला बघून हे सगळं केल्यानंतरही जर घाव भरत नाही आहे तर आपल्याला बघावं लागतं त्याच्यावर स्किन ग्राफ्टिंग करायची आहे किंवा फ्लॅप सर्जरी करायची आहे, त्याला मायक्रो सर्जरी लागेल. वी हॅव टू सेव्ह द फूट. सो इफ यू वॉन्ट टू अवॉइड अम्प्युटेशन्स, मोस्ट लाईकली तुम्हाला प्लास्टिक सर्जनकडे जावं लागेल.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात.
0: थँक्यू
1: डॉक्टर. आता बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या, डायबिटीजमध्ये पण कशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी उपयोगी ठरू शकते याबद्दल पण आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आता आणखी एक गोष्टीचा उल्लेख आपण आपल्या बोलण्यात केला होता, तो म्हणजे फेशियल इंजुरी, म्हणजे चेहऱ्यावर काही घाव झाले असतील, व्रण असतील, तर त्यावर देखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगाल.
0: चेहऱ्यावरचे जे घाव असतात किंवा चेहऱ्याचे जे फ्रॅक्चर्स असतात, जेव्हा पेशंटला ऍक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर्स होतात, ते ट्रीटमेंट आमच्या अंडर येतात. सो बेसिकली जसं ऑर्थोपेडिक टीम जे आहे ते हातांची आणि पायांची किंवा हड्डी तुटलेली असेल तर ते जोडतात, तर चेहऱ्यांचे जे फ्रॅक्चर असतात ते नेमकं मॅक्झिलोफेशियल सर्जन किंवा प्लास्टिक सर्जन हे ऑपरेट करून बरोबर जागेवर घेऊन येतात. तसंही फेशियल इंजरी झाली, फेशियल कट झाला, फेशियल ज्याला आपण लॅसरेशन म्हणतो ते झालं, तर आयडियली इफ यू कम ॲट द राईट टाईम आणि विदिन 24-48 hours जर सुचरिंग होत असेल, तर द स्टिचेस दॅट वी युज, जे स्टिचेस आम्ही वापरतात ते एकदम लहान असतात. सो द टेक्निक प्लस द स्टिचेस दॅट आर युज्ड, त्याच्या हिलिंग झाल्यानंतर जे स्कार येतात दॅट इज बेटर दॅन मोस्ट ऑफ द स्कार्स. अँड प्लस वी गिव्ह यू अ प्रोटोकॉल इन विच आम्ही सांगतात की ते स्कारचं केअर कशी करायची आहे, त्याच्यावर सनलाईट पडू देऊ नका, कसं सनस्क्रीन वापरायचा, वी हॅव स्कार क्रीम्स, हाऊ टू यूज द स्कार क्रीम्स, सिलिकॉन जेल शीट्स असतात ते आम्ही पेशंट्सला सांगतो कसं वापर करायचं. तर हे सगळं केल्याने विदिन 2-3 months यू कॅन सी दॅट द स्कार इज ऑलमोस्ट नॉट सीन इन मोस्ट ऑफ द सिच्युएशन्स. तर जर व्रण जुना असला, पेशंट आमच्याकडे कधी कधी नंतर येतो की सर आम्हाला 5 years back प्लास्टिक सर्जन भेटला नव्हता, किंवा आमचा बॉडीचा टाईप असा आहे की आमचा स्कार जे आहे ते फुललेलं आहे, ज्याला आपण किलोइड म्हणतात किंवा हायपरट्रॉफिक स्कार म्हणतात. सो इट इज बेसिकली अ बॉडी टेंडन्सी, तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे की तुम्हाला जेव्हा स्कार होईल ते स्कार फुगून येईल आणि त्याला आपण केलोइड किंवा हायपरट्रॉफिक स्कार म्हणू. तर त्याच्यासाठी पण वेगळे ट्रीटमेंट्स असतात. वी हॅव अ लाईन ऑफ ट्रीटमेंट्स इनिशियली, अगेन आम्ही तुम्हाला इनिशियली जे प्रिस्क्राईब करतो ते ऑइंटमेंट्स असतात आणि क्रीम्स असतात. सेकंड लाईन इज इंजेक्शन्स, थर्ड लाईन इज लेझर्स दॅट वी हॅव, अँड फोर्थ लाईन इफ पेशंट रिक्वायर्स, जर गरज असेल ते स्कार काढायची किंवा ते स्कार जे जुना झालेला आहे ते बरोबर दिसत नाही तर त्याला पुन्हा सर्जरी करून, प्लास्टिक सर्जरी करून त्याला बरोबर करून, लहान टाके मारून त्याची स्कारची जी कंडिशन आहे आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो.
1: डॉक्टर, त्यानंतर कुत्रा चावल्यानंतर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का आणि का करण्यात येते ती?
0: फर्स्ट थिंग मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा डॉग बाईट होतात सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण काय करावं आता सध्या. सो बेसिकली द फर्स्ट पॉइंट इज डॉग बाईट झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने 10-15 minutes धुवावं लागतं. नंतर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रूममध्ये तुम्ही आले तर फेसला असला किंवा हाताला असला कसल्या प्रकारचं डॉग बाईट आहे, त्याच्यात काही सॉफ्ट टिश्यू गेलेला आहे की फक्त आपल्याला कट झालेला आहे किंवा टीथ मार्क्स आहेत. सो इनिशियली आम्ही त्याला बरोबर वॉश करू. द प्रिन्सिपल रिमेन्स द सेम, इट इज अन इंजरी, ज्याला त्याला रिपेअर करता येत असेल तर प्लास्टिक सर्जरीमध्ये जे रिपेअर करून आम्ही त्याला स्कार कमी करू शकतो. द इम्पॉर्टंट पार्ट इज टू वॉश इट प्रॉपरली, द इम्पॉर्टंट पार्ट इज टू टेक रेबीज इंजेक्शन्स एज वेल एज सी युअर नियरेस्ट प्लास्टिक सर्जन टू गेट बेस्ट रिझल्ट पोस्ट सर्जरी.
1: यासोबत आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जन्मजात व्यंगत्व, त्यामध्ये देखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, तर ती कशी काय?
0: पेशंट्स असतात ज्यांना जन्मापासून होठ फाटलेला असतो किंवा ताळून असतो, ज्याला आपण क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतात. कधी कधी पेशंट्सला जास्त बोट असतात किंवा 2 बोट चिकटलेले असतात. सो ऑल दीज थिंग्स कम अंडर प्लास्टिक सर्जरी, आम्ही ते रिपेअर करतो, त्याच्यानंतर पेशंट बरोबर बोलू शकते, खाऊ शकते, खेळू शकते.
1: यानंतर इथं कॉस्मेटिक्स, आता बरेच जण सौंदर्य वाढ

0: होण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करतात. तर मग कॉस्मेटिक्स आणि प्लास्टिक सर्जरीचा जर विचार केला तर यात काय काय येतं नेमकं?
1: सो कॉस्मेटिक सर्जरी हे प्लास्टिक सर्जरीच्या पूर्ण प्रसंगाचा एक छोटासा भाग आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसिजर्स येतात, जसं की लायपोसक्शन ज्याच्यात आपण चरबी काढतो, टमी टक सर्जरीज येतात ज्याच्यात आपण एक्सेस स्किन जे पोटाची असतात त्याला आपण काढू शकतो, रायनोप्लास्टिक सर्जरी नोजची येतात, मग अजून वयामुळे झालेले स्किनची लॅक्सिटी असतो फेसला त्याला आपण करेक्ट करण्यासाठी फेस लिफ्ट करू शकतो. हेअर ट्रान्सप्लांट इज अ व्हेरी कॉमन प्रोसिजर, इट कम्स अंडर कॉस्मेटिक सर्जरी. सो ऑल दीज थिंग्स आर देअर दॅट कम अंडर कॉस्मेटिक सर्जरी.
0: आता प्लास्टिक सर्जरीला घेऊन बऱ्याच लोकांमध्ये बरेच समज गैरसमज आहे, त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
1: येस, सगळ्यात पहिली जे गोष्ट आहे ते लोकांना असं वाटतं की आम्ही पेशंट्समध्ये प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक टाकणार आहे, तर हे जे भाग आहे ते थोडासा एकदम इट्स नॉट ट्रू. द वर्ड प्लास्टिक कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड प्लास्टिकोस, ज्याचा अर्थ असतो ग्रीकमध्ये आकार देणे किंवा निर्माण करणे. सो त्याच्यावर आमच्या ब्रांचचं नाव ठेवलेलं आहे प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्बांधणीचं जे आपण डिस्कशन केलं. सो द कम्प्लीट नेम इज प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी.
0: प्लास्टिक सर्जरी बद्दल असं ऐकलं जातं की एका ठिकाणची त्वचा काढून दुसऱ्या ठिकाणी लावला जाणार आहे, तर मग लोकांना असं वाटतं की माझा मग तो दुसरा अवयव मात्र हे होईल, तर याबद्दल सांगाल?
1: जे स्किन आम्ही काढतो इट इज इन अ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट आणि स्किन्सची लेअर असतात. सो वी हॅव एपिडर्मिस, वी हॅव डर्मिस. सो जो स्किन ग्राफ्ट आम्ही घेतो त्याच्यात एपिडर्मिसचा भाग वरचा जास्त असतो आणि डर्मिसचा वेरिएबल भाग असतो जे सेकंड लेअर असतात स्किनची. सो दॅट इज हाऊ वी टेक अ स्किन ग्राफ्ट. ते स्किन ग्राफ्ट आम्ही जिथे आपल्याला गरज असतो तिथे लावू शकतो. आता जिथून घेतला आहे तिथे जसं आपण बाईकवर जात आहे किंवा आपण खेळत आहे तो आपण पडून जातो, तर घरसटलेला जसा घाव असतो तसा तो घाव आपोआप 15-20 दिवसात भरून जातो.
0: डॉक्टर, त्यासोबत बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा प्लास्टिक सर्जरी केली तर आता तुम्हाला जन्मभर त्यासाठी जावं लागणार आहे, तर असं असतं का?
1: युजली प्रॉब्लेमवर डिपेंड असतात की तुम्हाला प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर किती फॉलोअप ठेवावं लागेल. सपोज ओठांची जर आपण हे केली, बर्थच्या 3 मंथ्स नंतर आम्ही क्लेफ्ट लिपचा सर्जरी करून देतो. एकदा सर्जरी झाल्यानंतर पेशंटला कधीही परत डॉक्टरकडे येण्याची गरज पडत नाही. तसं एक जसं कॅन्सरचा पुनर्निर्माण आपण केला आहे, फेस रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि त्याच्यात फ्लॅप लावलेला आहे किंवा हड्डी लावलेली आहे, तसंही पेशंटला कॅन्सरच्या पेशंटला डॉक्टरकडे यावं लागेल कॅन्सरच्या फॉलोअपसाठी. त्याच्यात जर तुमच्या घावामध्ये काही प्रॉब्लेम आला पुढे तर तुम्हाला प्लास्टिक सर्जनकडे यावं लागेल, नाही तर तसं काही गरज नाही. सेम थिंग विथ ऍक्सिडेंट इंजुरीज. एकदा ऍक्सिडेंट नंतर बरे झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाहीये तो इट इज नॉट लाईक दॅट यू हॅव टू कम अगेन अँड अगेन फॉर प्लास्टिक सर्जरी. हा, जर आपण बोटॉक्सचा विचार केला किंवा फिलर्सचा विचार केला, इंजेक्टेबल्स वॉट यू डू, सो दे हॅव अ शेल्फ लाईफ. लाईक बोटॉक्स यू माईट हॅव टू रिपीट 6 मंथ्स लेटर, फिलर्स च्या क्वालिटीवर अवलंबून असतात की 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा करायचं आहे. सपोज आपण ब्रेस्ट इम्प्लांट बद्दल टॉक केला, पेशंट्सला इम्प्लांट टाकायचे आहे. सो ब्रेस्ट इम्प्लांट्स मध्ये वी हॅव टू टेल बिकॉज वी यूज हाय क्वालिटी इम्प्लांट्स, इंटरनॅशनल स्टँडर्ड आम्ही फॉलो करतो. सो दोज इम्प्लांट्स हॅव अ लाईफ. इन 10 to 12 years यू माईट नीड टू चेंज दोज इम्प्लांट्स. असं असतो की पेशंट्स इम्प्लांटसाठी माझ्याकडे 30-35 एजमध्ये आला किंवा लवकर आला. वन्स यू डू द इम्प्लांट्स 10-12 years लेटर पेशंटचा पण मेंटल जे हे असतात ते वेगळं असतो, त्यांना डिफरंट पाहिजे असतात, कधी कधी साईज कमी कधी साईज जास्त पाहिजे असतो किंवा काढायचे असतो. सो वी कॅन डू दॅट फॉलोअप सर्जरी इन 10 to 12 years. सो दॅट इज वन थिंग इन विच पेशंट हॅज टू कम अगेन.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: डॉक्टर, कॅन्सरचा विषय निघाला होता, कॅन्सरमध्ये नेमकी प्लास्टिक सर्जरी कशी काय करण्यात येते आणि कुठल्या केसेसमध्ये करण्यात येते?
1: मोस्ट कॉमनली कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन इज डन फॉर 2 थिंग्स. फर्स्ट आहे ओरल कॅन्सर, जे आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्राच्या भागात किंवा देशातही अगर सांगितलं तर मोस्ट कॉमन कॅन्सर इज ओरल कॅन्सर. तंबाखूमुळे कर्करोग होतात. आणि द सेकंड मोस्ट कॉमन आहे ब्रेस्ट. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे रिकन्स्ट्रक्शन असतात हे 2 कॅन्सर आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो. अगेन सेम थिंग ओरल कॅन्सरमध्ये जर हड्डी गेलेली असेल, मँडेबल बोन आहे, आपली जॉ बोन जर गेलेली असेल तर पायांची हड्डी घेऊन तिथे आपण त्या बोनला शेप देतात आणि परत तिथे रक्ताच्या नस जोडून मायक्रोसर्जरी करून त्याला पुनर्निर्माण करतात. ब्रेस्टसाठी आमच्याकडे वेगळे ऑप्शन्स असतात. मसल फ्लॅप्स आहेत, आम्ही स्किन रोटेट करून तिथे लावू शकतात. मायक्रोसर्जरी इज वन ऑप्शन. देन वी ऑल्सो हॅव एन ऑप्शन ऑफ ब्रेस्ट इम्प्लांट विच इज बोथ कमिंग अंडर कॉस्मेटिक सर्जरी एज वेल एज रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी.
0: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी म्हटलं की लोकांना आणखी एक प्रश्न पडत असतो की एकदा जर फॅट रिमूव्ह केले बॉडीमधनं तर पुन्हा माणूस लठ्ठ होईल आणि खूप जास्त लठ्ठ होईल, अशी एक संकल्पना लोकांच्या डोक्यात आहे, तर ती नेमकी खरी की खोटी?
1: खोटी आहे असं मला वाटतं, कारण

0: जे फॅट आपण काढतो ज्याला आपण लायपोसक्शन म्हणतात. सो बेसिकली वी रिमूव्ह अ लेअर ऑफ फॅट. जे फॅट आपण काढलेलं आहे ते कधीही परत येत नाही. पण समजा तुमचा पूर्ण टोटल युअर वेट इज 60 kg आणि आम्ही लायपोसक्शन केलेलं आहे. सो इट इज बेसिकली नॉट अ वेट लॉस सर्जरी. लायपोसक्शन मध्ये असं नाही होणार की लायपोसक्शन केल्यानंतर तुमचं वजन जे आहे ते 60-55 होऊन जाईल किंवा 50 होऊन जाईल. बेसिकली इट इज अ बॉडी कॉन्टुरिंग सर्जरी. बॉडीचा आकार बदलण्याची सर्जरी आहे लायपोसक्शन. तो ज्याच्यात आपण एकदा फॅट काढला त्याच्यानंतर जिथून काढलेला आहे तिथे फॅट परत येत नाही. पण जर तुम्ही 60 kg आहेत आणि तुम्ही 85 kg झाले तर द एन्टायर फॅट इन द बॉडी विल इन्क्रीज. सो इट इज नॉट बिकॉज ऑफ लायपोसक्शन. पण जनरल तुमचा वेट जर 10-20% वाढणार आहेत तर एव्हरीवेअर दॅट फॅट विल इन्क्रीज. पण ही जी कल्पना आहे की फॅट पुन्हा येईल किंवा जास्त लट्ट होणार असं नाही.
1: डॉक्टर, कॉस्मेटिक सर्जरी ही जी असते ही किती सेफ आहे?
0: कोणतीही शस्त्रक्रिया जी असतो ते 100% जोखीम विहित नसते जे आपण म्हणतो. पण योग्य रुग्ण, प्रशिक्षित प्लास्टिक सर्जन आणि योग्य रुग्णालय आणि आवश्यक तपासण्या असतील तर धोके खूप कमी होतात. सो वी टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स इन प्रॉपर मॅनर. द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड व्हेन आय टॉक अबाउट कॉस्मेटिक सर्जरी इज सेफ्टी ऑफ द पेशंट.
1: आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो लोकांना की हे सगळं करायचं ते खर्चिक असतं, तर हे खरं आहे का?
0: मोस्ट कॉमनली जे प्रश्न माझ्याकडे येतात, पेशंट ऍक्सिडेंटही असतात जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, जसं आपण डिस्कस केला की डॉग बाईटचा पेशंट आला किंवा फेशियल इंजरीचा पेशंट आला आणि माझ्याशी ते भेटतात आणि मी त्यांना म्हणतो की आता आपण प्लास्टिक सर्जरी करू त्याच्यावर, तर त्यांना फर्स्ट जे मिसकन्सेप्शन असतात ते आहे की सर हे इन्शुरन्समध्ये होणार काय, कारण ते म्हणतात की कॉस्मेटिक सर्जरी इन्शुरन्समध्ये होत नाही. सो अगेन आय विल क्लॅरिफाय दॅट देर आर टू पार्ट्स, थ्री पार्ट्स. एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असतो, ते पण प्लास्टिक सर्जरी आहे, आणि एक कॉस्मेटिक सर्जरी असतो, दॅट इज ऑल्सो प्लास्टिक सर्जरी. सो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असली, जसं की ऍक्सिडेंटमध्ये, डॉग बाईटमध्ये किंवा इंजरीमध्ये फेशियल इंजरी असली, दुसरं बर्न्स असलं, काही असला, त्याच्यात जे रिकन्स्ट्रक्शन किंवा प्लास्टिक सर्जरी करत आहे, इन्शुरन्स कवर्स देम 100%. नॉट टॉकिंग अबाउट कॉस्मेटिक सर्जरी, तर कॉस्मेटिक सर्जरीचे प्रोसिजर्स आहेत ते इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते आर फ्रॉम ऑल बॅकग्राऊंड. फक्त त्यांचा जे निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते योग्य असावा, त्यांना त्याची काय गरज आहे ते मी त्यांच्याशी डिस्कस करतो. रेस्ट एव्हरीथिंग वी कॅन टॉक इन डिटेल. अँड जसं पेशंट्सला वाटतं की एकदम खूप महाग असतील असं नाहीये, ज्या प्रोसिजरची त्यांना गरज आहे किंवा जे प्रोसिजर बद्दल ते विचारत आहे, वी कॅन डिस्कस दोज थिंग्स अँड वी कॅन कम टू अ कन्क्लुजन.
1: आपल्याला कुठल्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी जर करायचं असेल आणि आपण डॉक्टरकडे जर जातोय तर कुठले मुख्य प्रश्न आपण विचारायला हवेत?
0: फर्स्टली सोशल मीडियाचा प्रेशर हे एक खूप आता निर्माण झालेली गोष्ट आहे. मोस्ट ऑफ देम, मोस्ट पेशंट्स जे आमच्याकडे येतात त्यांनी सोशल मीडियावर काहीतरी बघितलं असेल किंवा कुठेतरी काही वाचलं असेल, त्यामुळे ते आमच्याकडे येत आहे की सर आम्हाला असं केलं तर आम्हाला कसं वाटेल किंवा आम्ही बदलून जाऊ का, आमचा चेहरा बदलून द्या. तर दिस इज नॉट ट्रू. आय डोंट थिंक तुम्हाला सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे ऑपरेट करायला पाहिजे. तुमचा रिझन काय आहे, त्या केल्यानंतर काय बदल होणार आहे, तुमचा आत्मविश्वासमध्ये काय प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे, हे सगळं आम्ही डिस्कस करतो. अँड देर आर सम फंक्शनल इश्यूज. सपोज वन टॉपिक जे सगळे लोक बोलत नाही जे कॉस्मेटिक सर्जरीमध्ये येतात, दॅट इज ब्रेस्ट रिडक्शन. इट इज अ बिग प्रॉब्लेम. सो इट इज कमिंग अंडर कॉस्मेटिक सर्जरी, बट पेशंट इज, आय शुड नॉट से पेशंट, इट आय शुड से क्लायंट, की ते आमच्याकडे येतात त्यांना नॉर्मल लाईफ जे आहे ते त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात. त्यांना पॅकेजचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ड्रेस घालण्याचा प्रॉब्लेम आहे, साडी घालण्याचा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. सो ब्रेस्ट रिडक्शन कम्स अंडर कॉस्मेटिक सर्जरी, बट इट इज अ फंक्शनल सर्जरी. सो जेव्हा ते पेशंट माझ्याकडे येतात तो मला त्यांची मानसिकता माहीत असतो. सो दिस इज हाऊ वी डिसाइड.
1: एखाद्या पेशंटनी प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि आता बराच कालावधी झाला आहे, तर त्याला पुन्हा ती करण्याची गरज भासू शकते का? आणि प्लास्टिक सर्जरी नंतर काय काळजी घ्यायची असते?
0: सो जे पुन्हा करण्याची गोष्ट आहे त्याच्यात कधी कधी असं असतो की पेशंट्स माइट रिक्वायर सम निप एंड टक प्रोसिजर्स. एकदा मेजर सर्जरी झालेली आहे, आता पेशंट सेटल झालेला आहे, 4-5 months झालेले आहे, ते आमच्याकडे येतात. मोस्ट कॉमनली वी डू दिस फॉर फॅट ग्राफ्टिंग पेशंट. जेव्हा आम्ही चरबी एका भागातून काढून दुसऱ्या भागात टाकतात, मोस्टली फेसवर टाकतो आम्ही किंवा ब्रेस्टसाठी टाकतात किंवा काही स्कार असेल किंवा काही डिप्रेशन असेल त्याच्यात आम्ही फॅट टाकतात. सो फॅट जे आहे ते तुमच्या बॉडीचा एक अंग आहे, त्याच्यात ऑलमोस्ट 50% ऑब्झॉर्प्शन रेट असतो. कोणाला ज्यांचा BMI हाय असेल किंवा ज्यांचा मेटाबॉलिक रेट हाय असेल त्यांचा त्यांच्या बॉडीमध्ये ते 60-70% पण होऊ शकते. सो दे माइट हॅव अ 70% ऑफ ऑब्झॉर्प्शन ऑफ व्हॉट एव्हर फॅट जे आम्ही टाकलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर. सो त्यांना सेकंड सिटिंग लागू शकते.
1: डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर जे श्रोता आजचा आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: प्लास्टिक सर्जरीचा उद्देश फक्त जखम भरून काढणे किंवा शरीराचा आकार सुधारणं नसतो. रुग्णाला

0: पुन्हा स्वतःच्या आयुष्यात कामात आणि दैनंदिन हालचालमध्ये आत्मविश्वासाने परत आणणे हा त्या मागचा मुख्य हेतू असतो.
1: डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता आपण इथे आलात आणि दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो, हा होता आजचा मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता यांनी. तेव्हा डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलेला मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रानं प्रसारित केला. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 10:38 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया संगीत मेनका या नाटकातून बाळ गंधर्व यांच्या स्वरातील हे नाट्यपद.

श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्य रंग. यानंतर ऐकूया शाबास बिरबल शाबास या नाटकातून रामदास कामत आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील हे नाट्यपद. विद्याधर गोखले यांची ही पदरचना, संगीतकार वसंत देसाई.

संन्यस्त खड्ग या नाटकातलं हे पद होतं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात. पदरचना विदा सावरकर यांची होती. यानंतर ऐकूया ययाती देव यांनी या नाटकासाठी रामदास कामत यांच्या स्वरातील कुसुमाग्रज यांचं नाट्यपद, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत आशा निराशा या नाटकातून बाळगंधर्व यांच्या स्वरात वायन टिपणीस यांची पदरचना. यानंतर पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं देव दिनाघरी धावला या नाटकातलं पद, रचना बाळ कोल्हटकर यांची, संगीतकार वसंत देसाई.

0: श्रोते हो, याबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे.

0: इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते, आताच आपण ऐकल्यात प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला. FM बँड 14.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओ, समय हो चला है हमारे कार्यक्रम मिश्र संगीत का. मिश्र संगीत के इस कार्यक्रम में सभी श्रोताओं का दिल से स्वागत है.

0: श्रोताओं, ये था आज का मिश्र संगीत कार्यक्रम। कार्यक्रम का समय यहाँ पूरा होता है। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर, FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी येथील उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी 11:30 नारी येथे करण्यात येणार आहे। कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा यांच्या 104 वार्षिक उर्समधील सर्वात मोठा आणि भव्य कार्यक्रम शाही संदल आज सकाळी 10:00 ताजबाग ट्रस्टच्या कार्यालयाच्या आवारातून निघेल। संदल मिरवणूक निघण्यापूर्वी ट्रस्टच्या कार्यालयात क्षमा महफिल आणि दस्तरबंदी आयोजित केली जाईल। शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जाणारी शाही संदल मिरवणूक वार्षिक उर्स परंपरा, सुफी संस्कृती आणि परस्पर बंधुत्वाचे एक अद्वितीय प्रतीक मानले जाते। नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात लोकसहभागातून 1,00,000 वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीनं काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नागपूरकरांचे आरोग्य अधिक सुदृढ रहावे यासाठी भविष्योन्मुख दृष्टिकोन ठेवून शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व संस्था, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः इन्युमरेशन फॉर्म भरला। या प्रक्रियेअंतर्गत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेवल ऑफिसर BLO यांनी प्रत्येक घरी भेट देऊन प्राथमिक पडताळी आणि मॅपिंगचे काम पूर्ण केले असून आता पुढील टप्प्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक पात्र मतदाराचा वैयक्तिक अर्ज भरून घेण्यात येत आहे। हवामान, आज पूर्व विदर्भाच्या गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा इथं हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यानंतरचं ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1:30 पूर्व नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी एरिया वर्धमान नगर इथं महारेलद्वारे राज्यातील 4 आरओबी 4 भुयारी मार्ग एका आरयूबीचे लोकार्पण करतील. सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा यांच्या 104व्या वार्षिक उर्समधील सर्वात मोठा आणि भव्य कार्यक्रम शाही संदल आज सकाळी ताजबाग ट्रस्टच्या कार्यालयाच्या आवारातून निघाला असून शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जाणारी ही शाही संदल मिरवणूक वार्षिक उर्स परंपरा सुफी संस्कृती आणि परस्पर बंधुत्वाचं एक अद्वितीय प्रतीक मानली जाते. ताजबाग ट्रस्ट इथून सुरू होणारी संदलची मिरवणूक शीतला माता मंदिर चौक, भांडे प्लॉट चौक, सक्करदरा चौक, रेशीमबाग चौक, अशोक चौक, रामकुलर चौक, गांधी गेट, चिडणीस पार्क, अग्रसेन चौक, गांजा खेत, शहीद चौक, बडकस चौक, महाल, झेंडा चौक, गजानन चौक मार्गे पुन्हा ताजबाग इथं पोहोचणार आहे. या मार्गावरील मिरवणुकीमुळे नागपूर उमरेड मार्गावरील बस आणि इतर वाहनं वैद्यनाथ चौक, मेडिकल चौक, क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा, मानेवाडा चौक आणि महाळगी नगर मार्गे वळवण्यात येणार आहेत. एमपीएससीच्या सीबीटी आणि नॉर्मलायझेशन विरोधात काँग्रेसचं बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन बेलापूर इथं 3 दिवसांपासून सुरू असून काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की एमपीएससीची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन रद्द करावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. नॉर्वेला पराभवाचा धक्का देत इंग्लंडनं फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडनं नॉर्वेला 2-1 पराभूत केलं. सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत लागला. आता 16 जुलैला इंग्लिश संघाचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: एफएम बँड 6.6 मेगाहर्ट्झ पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, थोड़ी ही देर में ठीक 12 बजे दिल्ली केंद्र से दिए जाने वाले हिंदी में समाचार हम हमारे केंद्र से रिले करेंगे. कृपया प्रतीक्षा कीजिए समाचारों के लिए. और समाचारों के पश्चात आप सुनेंगे हमारे मुंबई केंद्र के कार्यक्रम.

0: आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रवोबो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. चार दशकाहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या 10 मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महारेल यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाचं लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाणपुलाच्या सोबतच इथल्या व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसंच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या 150 कोटी रुपयाच्या खर्चापैकी 40 कोटी रुपयाचा निधी एनएचआयतर्फे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातील तर दुसरी मध्य प्रदेशातील आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. क्रिकेट. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामना सुरू आहे. या सामन्याच्या 3 दिवसाच्या खेळात अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 4 गडी बाद 250 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतानं 365 धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी इंग्लंडचा पहिला डाव काल 170 धावात आटोपला. एमी जोन्स हिनं सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताकडून क्रांती गौडा हिनं 5 बळी घेत चमकदार कामगिरी केली तर सायली सातघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सोलापूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं 15 आणि 16 जुलै रोजी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मानेगावजवळ असलेल्या पूर्णा नदीपात्रात 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. हे दोघेजण नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते दोघेही खोल पाण्यात बुडाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाणांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल कृषी विभागानं तातडीनं पावले उचलली. 80 हून अधिक बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. चिखली तालुक्यात तब्बल 42 हेक्टरवरील सोयाबीन अजिबात उगवले नसल्याचं समोर आलं आहे. बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गय केली जाणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल येताच दोषी कंपन्यांवर कायद्यानुसार कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल असं कृषी विभागाच्या वतीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू. पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलद्वारे राज्यातील 4 ROB 4 भुयारी मार्ग 1 RUBचं लोकार्पण. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर संध्याकाळचे 6:16 आणि 15 सेकंद झालेली आहेत. सादर आहे कार्यक्रम सांजारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांची ही शब्दरचना. संगीतकार मधुकर पाठक.

श्रोते हो, आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत एकनाथांचा अभंग. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

जानकी चित्रपटातलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची शब्दरचना आपण ऐकलीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं पवनाकाचा ढोंडी या चित्रपटासाठी. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच आणखी एक स्वरबद्ध केलेली ही शब्दरचना आहे नादव मानोर यांची. आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे जयत्रे जयत या चित्रपटासाठी.

0: help. Gold loan matlab line lender. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
1: सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली सुधीर मोघे यांची ही शब्दरचना आहे लक्ष्मीची पावले या चित्रपटासाठी. स्वर आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात आणखी एक गीत आहे धाकटी बहीण या चित्रपटातलं. जगदीश खेपूडकर यांची शब्दरचना, सुधीर फडके यांचं संगीत.

सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात विठ्ठल वाघ यांची ही शब्द. अनिल अरुण यांचं संगीत अरे संसार संसार या चित्रपटासाठी.

0: हेलो डॉक्टर, इस कार्यक्रम संबंधी ये जानकारी है। कल सोमवार दिनांक 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र तथा विविध भारती नागपुर केंद्र से एक ही समय प्रसारित होने वाले हेलो डॉक्टर इस लाइव फोन इन कार्यक्रम का विषय होगा कर्क रोग। आपके सवालों को जवाब देंगे डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोता हमें सीधे सवाल कर सकते हैं हमारे फोन नंबर से 6940067 2560101 और 2529266। तो सुनना ना भूलिएगा और फोन करके शिरकत भी करिए लाइव फोन इन कार्यक्रम हेलो डॉक्टर कल दिनांक 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र और विविध भारती से एक ही समय पर। विविध भारती का यह नागपुर केंद्र है। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपुर संस्कृति भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पूर्व नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी एरिया वर्धमान नगर इथं महारेलद्वारे राज्यातील 4 आरओबी 4 भुयारी मार्ग 1 आरयूबीचं लोकार्पण झालं। डीपी सिग्नल उड्डाण पुलाला माजी उपमहापौर दिवंगत बहिरणबाई सोनबैर यांचं नाव देण्यात आलं। आज लोकार्पण झालेल्या आरओबीमध्ये विदर्भातील अमरावती आणि बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान, बडनेरा इथं चंद्रपूर आणि तडाळी रेल्वे स्थानकांदरम्यान, इतवारी आणि दिघोरी रेल्वे स्थानकादरम्यान, तसंच वर्धा रोडवरील डोंगरगाव इथं घुमगाव आणि बुटीबोरी रेल्वे स्थानकादरम्यान अंडरपास आणि भांडेवाडी इतवारी रेल्वे स्थानकादरम्यान अंडरब्रिज यांचा समावेश आहे। रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, पंडित रामनारायण शर्मा आयुर्वेदिक संशोधन प्रतिष्ठान, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं महाकवी कालिदास संस्कृत वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो। वर्ष 2023-24 आणि 2025 करता विश्वविद्यालयाद्वारे हा पुरस्कार महाकवी कालिदास दिनी येत्या 15 जुलै रोजी एका विशेष समारोहात प्रदान करण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वान संवर्गात विद्वान प्रोफेसर चांदकिरण सलुजा दिल्ली, विदुषी प्रोफेसर सरोजा भाटे पुणे आणि मिशिगन विद्यापीठातील भूतपूर्व प्राध्यापक प्रोफेसर माधव देशपांडे कॅलिफोर्निया अमेरिका यांना महाकवी कालिदास संस्कृत वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। ज्येष्ठ संस्कृत विद्वान संवर्गात आणि युवा संस्कृत विद्वान संवर्गातही पुरस्कार प्रदान करण्यात येतील। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं कर्नाटकमध्ये मैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 88 वर्षांच्या होत्या। दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली। एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। इंग्लंडमध्ये साऊथहॅम्पन इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताच्या पुरुष संघाचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला। यासोबत इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: ये विविध भारती है, राष्ट्रीय प्रसारण सेवा, देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 14.6 MHz पर। रात्रि के 8:42 होने वाले, आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपुर संस्कृति भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे। महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। नागपूर महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री नागपूरच्या ताजबाग इथं हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या 104व्या उर्सनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं। कार्यक्रमाला हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष पॅरेजिया खान, सचिव ताज अहमद राजा, विश्वस्तांसह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी ट्रस्टच्या वतीनं केंद्रीय मंत्री गडकरी यांचा सत्कार करण्यात आला। आषाढी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर इथं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं 15 आणि 16 जुलै रोजी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 365 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे। भारतानं आज दुसऱ्या डावात 4 बाद 250 धावा केल्या आहेत। भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। हेलो डॉक्टर, इस फोन इन कार्यक्रम संबंधी ये जानकारी कल सोमवार दिनांक 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र तथा विविध भारती नागपुर से एक ही समय प्रसारित होने वाले। हेलो डॉक्टर, इस लाइव फोन इन कार्यक्रम का विषय होगा कर्क रोग। आपके सवालों के जवाब देंगे सोशल माननीय। फोन करने के लिए हमारे फोन नंबर 6940067256010 और 2529266। तो सुनना ना भूलिएगा लाइव फोन इन कार्यक्रम हेलो डॉक्टर कल 13 जुलाई 2026 को सुबह 10 बजे आकाशवाणी नागपुर केंद्र तथा विविध भारती से एक ही समय पर। यह है विविध भारती, राष्ट्रीय प्रसारण सेवा, देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 14.6 MHz पर। रात्रि के 8:45 होने वाले, कुछ ही पलों में आप सुनेगा दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार। समाचारों के लिए प्रतीक्षा चंद लम्हों की।